चंडासुर चंडन मुंड विमुंडन खंड अखंडन खून खिते दामनी दमंकन दुजा फरंकन फणे फंकारण जोध जिते सरधार विवर्फण दुष्ट प्रकर खंड पुष्ट प्रहार।